हर भगत सुहावी साचे भावी भाए भगत प्रभ राती फिर रलियाला जोबन बाला तिसरावे रंग राती गुर शब्द विगासी शोहरा वासी फल पाया गुणकारी नानक साच मिले वडियाई फिर कर सो है नारी हर भगत सुहावी साचे भावी भाए भगत प्रभ